तेरी मदद हो मेरी हो कोशिश, तेरी कशिश हो मेरी तलब हो। तेरी मदद हो मेरी हो कोशिश, तेरी कशिश हो मेरी तलब हो।